तिल मध्ये यथा तैलम्, तिल मध्ये यदा तैलम्, क्षीर मध्ये यदा घृतम्।